0: ಸಣ್ಣದಾಗಿ ಕತ್ತರಿಸಿ ಅಂದರೆ ತುಂಡು ತುಂಡು ಮಾಡಿ ರಾಸುಗಳಿಗೆ ನೀಡುವುದು ಒಳ್ಳೆಯದು. ಮೊದಲೇ ಮೇವಿಲ್ಲ, ಮೇವಿಗಾಗಿ ಕಷ್ಟ. ಇನ್ನು ಉದ್ದುದ್ದನೆ ಮೇವನ್ನು ಹಾಕಿದರೆ ಅವು ವ್ಯರ್ಥ ಮಾಡ್ತವೆ, ಸಗಣಿ ಗಂಜಲದ ಜೊತೆ ಸೇರಿಕೊಂಡು ಮೇವು ಕೂಡ ಹಾಳಾಗುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಉದ್ದನೆಯ ಮೇವನ್ನು ತುಂಡಾಗಿ ಕತ್ತರಿಸಿ ನೀಡಿ, ಹಸಿರು ಸೊಪ್ಪನ್ನು ಸಾಧ್ಯವಾದಷ್ಟು ಜಾನುವಾರುಗಳಿಗೆ ನೀಡಿ, ಇನ್ನು ದಿನವಿಡೀ ಶುದ್ಧವಾದ ಕುಡಿಯೋ ನೀರು ರಾಸುಗಳಿಗೆ ಸಿಗುವಂತೆ ಮಾಡಿ, 1,000 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ 10 ಗ್ರಾಂ ಬ್ಲೀಚಿಂಗ್ ಪುಡಿಯಂತೆ ನೀರನ್ನು ಶುದ್ಧೀಕರಿಸೋದಕ್ಕೆ, ನೀರಿನಲ್ಲಿ ಶಿಲೀಂಧ್ರಗಳ ಬೆಳವಣಿಗೆ ಆಗದಂತೆ ತಡೆಗಟ್ಟೋದಕ್ಕೆ ಬ್ಲೀಚಿಂಗ್ ಪುಡಿಯನ್ನು ಬಳಕೆ ಮಾಡಬಹುದು. ನಂತರ ಆ ನೀರನ್ನು ಒಂದು ರಾತ್ರಿ ಅದನ್ನು ಹಾಗೆಯೇ ಇಟ್ಟು ನಂತರ ರಾಸುಗಳಿಗೆ ಕುಡಿಸೋದರಿಂದ ರಾಸುಗಳ ಆರೋಗ್ಯ ಉತ್ತಮವಾಗಿರುತ್ತೆ. ಬೇಸಿಗೆಯಲ್ಲಿ ರಾಸುಗಳ ನಿರ್ವಹಣೆಯನ್ನು ಸಮರ್ಪಕವಾಗಿ ಮಾಡದಂತಾಗುತ್ತೆ.
1: ರೈತರಿಗೆ ಸಲಹೆ ಕೇಳಿದಿರಿ. ಆಕಾಶವಾಣಿ ಮೈಸೂರು FM 100.6, ಸಮಯ 6:55, ಸಂಸ್ಕೃತ ವಾರ್ತೆಗಳು ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ.
2: ಇಯಂ ಆಕಾಶವಾಣಿ ಸಂಪ್ರತಿ ವಾರ್ತಾ ಶ್ರೂಯಂತಾಂ ಪ್ರವಾಚಿಕಾ ರಚಾ ಝಾ. अथ वार्ताः. केन्द्रीय मन्त्री अमितशाहः अद्य कोलकाता नगरं सम्प्राप्स्यति. तस्य भाजपा दलस्य नवनिर्वाचित विधायकैः सह एकस्मिन् उपवेशने भागग्रहणस्य कार्यक्रमो वर्तते. अस्मिन्नवधौ दलस्य विधायकनेतुः चयनं भविष्यति. पश्चिमबङ्गालस्य राज्यपालः RN रविः ह्यः पश्चिमबङ्गालस्य विधानसभां भङ्गमकरोत्. राज्यस्य नवमुख्यमन्त्री मन्त्रिपरिषदः च श्वः कविगुरु रवीन्द्रनाथ टैगोरवर्यस्य जयन्त्यवसरे शपथवचनं स्वीकरिष्यन्ति. भारतीय जनता पार्टी इति दलस्य विधायकदलस्य नेतुः चयनम् अद्य कोलकातायाम् एकस्मिन् उपवेशने भविष्यति, यस्य अध्यक्षतां केन्द्रीय गृह सहकारिता मन्त्री अमितशाहः करिष्यति. भाजपादलस्य सर्वे नवनिर्वाचित विधायकाः अपि तत्र उपस्थिताः भविष्यन्ति इति. केरलं राज्ये AICC इत्येतस्य पर्यवेक्षकैः प्रस्तुत प्रतिवेदनेभ्यः परामर्शानन्तरं नवदिल्ल्यां कांग्रेस द्वारा राज्यस्य नवमुख्यमन्त्री विषये निर्णयस्य घोषणा भविष्यति. KPCC इत्येतस्य अध्यक्षः सनी जोसेफ उक्तवान् यत् ह्यः तिरुवनन्तपुरम् इत्यत्र जातस्य विधायकदलस्य उपवेशने AICC इत्यस्य अध्यक्षाय कांग्रेस विधायकदलस्य नेतुः चयनायाधिकार प्रदातुम् एकः प्रस्तावः सर्वसम्मत्या अनुमोदितः. असौ एतदपि उक्तवान् यत् दिल्लीं प्रत्यागताः पर्यवेक्षकाः स्वीय निष्कर्षान् दलस्य राष्ट्रिय नेतृत्वाय समर्पयिष्यन्ति इति. असमराज्ये भाजपेति दलस्य नेतृत्वयुतं NDA प्रशासनम् अस्य मासस्य 12 दिनांके निरन्तरं तृतीयवारं शपथवचनं ग्रहीष्यति. भाजपेति दलस्य वरिष्ठनेतॄणाम् उपस्थितौ ह्यः गुवाहाट्यां शपथग्रहणसमारोहस्य सम्बन्धे एकम् उच्चस्तरीयं सज्जतासम्बद्धोपवेशनम् आयोजितमासीत्. उपवेशनानन्तरम् एकं वार्ताहरसम्मेलनं सम्बोधयन् राज्य भाजपाध्यक्षः दिलीप सैकिया संसूचितवान् यत् शपथग्रहणसमारोहं गुवाहाट्याः खानपारा स्थलस्य पशुचिकित्सा महाविद्यालयस्य क्रीडांगणे आयोजयिष्यते. असौ उक्तवान् यत् प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी अस्मिन् कार्यक्रमे मुख्यातिथिरूपेण सम्मिलितो भविष्यति. वाणिज्योद्योग मंत्री पीयूष गोयल नवदिल्ल्यां वाणिज्य विभाग से उद्योगांतरिक व्यापार संवर्धन विभाग से अधिकारी सह विचार विमर्श सत्र अध्यक्षतां कृतवान्. सामाजिक संचार पटले एकस्मिन् लिखिते संदेशे श्री गोयल उक्तवान् यत् निर्यातस्य निवेशस्य च वर्धनाय आकांक्षी निर्यातकेभ्यः अवसरान् उद्घाटयितुं नववैश्विक विपणीनाम् उपयोगाय च एषा चर्चा केन्द्रिता आसीदिति. सञ्चारमन्त्री ज्योतिरादित्य सिन्धिया अद्यारभ्य महाराष्ट्रस्य 2-दिवसीय आधिकारिक यात्रायां भविष्यति. अस्यां यात्रायां प्रैष्यविभागेन सम्बद्धः प्रमुखकार्यक्रमः सहैव मुंबई पुणे नगरयोः प्रमुखशैक्षणिक सार्वजनिक कार्यक्रमेषु सहभागिता सम्मिलिता भविष्यति। संचार मंत्रालयेन संसूचितं यत् अद्य श्री सिंधिया महाराष्ट्रस्य मुख्यमंत्रिणा देवेन्द्र फडणवीस इत्यनेन सह मुंबईयां अंधेरी रेल स्थानक उपप्रेक्षालयस्य उद्घाटनं करिष्यति। आकाशवाणी स्वीय नवतितमस्य वार्षिकोत्सवस्य अवसरे अद्य राष्ट्रिय राजधान्यां मैराथन इत्यस्य आयोजनं करिष्यति। प्रायः 3.5 किलोमीटर मितं मैराथन इत्येतत् आकाशवाणी भवनात् आरभ्य कृषिभवनं रेलभवनं आरबीआई भवनं च गच्छति। आकाशवाण्याः दूरदर्शनस्य प्रसारभारत्याः च कर्मचारिणः स्वीय परिवारस्य सदस्यैः च सह अस्यां मैराथन क्रीडायां भागं ग्रहीष्यन्ति इति वार्ताः।
1: ಎಫ್ಎಂ 100.6 ಇದು ಆಕಾಶವಾಣಿ ಮೈಸೂರು, ಸಮಯ 7 ಗಂಟೆ.
3: ಶ್ರೀ ವಿವೇಕ ಬಾಲೋದ್ಯಾನ ಪಬ್ಲಿಕ್ ಶಾಲೆ ಆಧುನಿಕ ತಂತ್ರಜ್ಞಾನದ ಶಿಕ್ಷಣದ ಜೊತೆಗೆ ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರ ಮೌಲ್ಯ ಶಿಕ್ಷಣ ಹಾಗೂ ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿ ಮತ್ತು ಕಲೆ, ಸಾಹಿತ್ಯ, ಸಂಗೀತದ ಜೊತೆಗೆ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ವಿಕಾಸನ, ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸ ಹಾಗೂ ಸಾಮರ್ಥ್ಯ ವೃದ್ಧಿ ಬೆಳೆಸುವ 46 ವರ್ಷಗಳ ಸುದೀರ್ಘ ಇತಿಹಾಸವುಳ್ಳ ಮೈಸೂರಿಗೆ ಪ್ರಥಮ ಸಿಬಿಎಸ್ಇ ಪಠ್ಯಕ್ರಮದ ಶಾಲೆ. 8ನೇ ತರಗತಿಯಿಂದ ಹುಡುಗ ಮತ್ತು ಹುಡುಗಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ವ್ಯವಸ್ಥೆ ಹೊಂದಿರುವ ಶಾಲೆಗೆ 2026-27 ಸಾಲಿನ ಪ್ರಿಕೆಜಿಯಿಂದ 10ನೇ ತರಗತಿಯವರೆಗಿನ ಪ್ರವೇಶಾತಿ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ. ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಶ್ರೀ ವಿವೇಕ ಬಾಲೋದ್ಯಾನ ಪಬ್ಲಿಕ್ ಶಾಲೆ, ಜಯನಗರ, ಮೈಸೂರು.
4: ಆತ್ಮೀಯ ಕೇಳುಗರೆ, ಇದೇ ಸೋಮವಾರ ಸಂಜೆ 4 ಗಂಟೆಗೆ ಮಹಿಳಾ ರಂಗದಲ್ಲಿ ಹನುಮ ಜಯಂತಿ ಪ್ರಯುಕ್ತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವೈವಿಧ್ಯ ನಡೆಸಿಕೊಡುತ್ತಾರೆ ಮೈಸೂರಿನ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿಪುರಮಿನ ಮಾನಸಿ ಮಾತೃಮಂಡಳಿ ಸದಸ್ಯೆಯರು. ಮರೆಯದೇ ಕೇಳಿ, ಇದೇ ಸೋಮವಾರ ಸಂಜೆ 4 ಗಂಟೆಗೆ ಮಹಿಳಾ ರಂಗದಲ್ಲಿ ಹನುಮ ಜಯಂತಿ ಪ್ರಯುಕ್ತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವೈವಿಧ್ಯ.
5: ಆತ್ಮೀಯ ಕೇಳುಗರೆ, ಇಂದು ಸಂಜೆ 4:30 ವೃತ್ತಿ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮೈಸೂರಿನ ಚಾಮರಾಜೇಂದ್ರ ದೃಶ್ಯಕಲಾ ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿರುವ ಅಧ್ಯಯನ ಮತ್ತು ಉದ್ಯೋಗಾವಕಾಶಗಳು ಈ ಕುರಿತು ಮಾತುಕತೆಯನ್ನು ಆಲಿಸಬಹುದು. ಮರೆಯದೇ ಕೇಳಿ, ಇಂದು ಸಂಜೆ 4:30 ವೃತ್ತಿ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ.
1: ಇದು ಆಕಾಶವಾಣಿ ಮೈಸೂರು ಕೇಂದ್ರ ಎಫ್ಎಂ 100.6. ವೇಳೆ 7:02. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಮೊದಲಿಗೆ ಪ್ರಕಟಣೆಗಳು, ಬಳಿಕ ಪ್ರದೇಶ ಸಮಾಚಾರ ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದ ಸಹಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ.